रिसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. दुपारचे ठीक एक वाजले आहेत. आपला दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात अगदी मनापासून मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. एम टू रेडिओ मॉरिशसवरून रसिक श्रोत्यांनो, आज संगीत दिवस. NBC तर्फे व स्वतःच्यातर्फे तुम्हा सर्वांना संगीत दिवसाच्या निमित्ताने आपली हार्दिक शुभेच्छा प्रकट करते. हॅपी म्युझिक डे टू यू ऑल. रसिको, मानवाच्या जीवनात संगीताला किती महत्व असतं हे सांगायला नको. वाऱ्याच्या झुळकीत, लाटांच्या लहरीत, पानांच्या हालचालीत, पक्ष्यांच्या किलबिलात, मुलांच्या निरागस हास्यात, देवळाच्या घंटानादात संगीत समावलेले आहे. संगीत पूजा आहे, संगीत भक्ती आहे. तेव्हा आज आपण संगीत दिवस साजरा करण्यासाठी पुढील सुमधुर गाण्यांची निवड खास तुमच्यासाठी केली आहे. आशा आहे हे गाणी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर प्रस्तावित विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत या सुंदर सरस्वती गाण्याने. गायक कलाकार आहेत राहुल देशपांडे.

सरस्वती आईला नमन करून आजच्या या शुभ दिवसाची शुभ सुरुवात आम्ही या सुंदर सरस्वती गाण्याने आरंभ केला आहे. रसिक श्रोत्यांनो, संगीती दिवसाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना या संगीतमय वातावरणात मनापासून स्वागत करताना मला अत्यानंद होत आहे. श्रोत्यांनो, शारदी आई कलांची देवी असून तिने आपल्या सर्व भक्तांना कोणत्याही कलेची उपासना करण्यास प्रवृत्त केलं आहे. असे असता सर्व रसिक कलाकारांना तिचं वरदान लाभलेलं आहे. नृत्यकला, चित्रकला, गायनकला, नाट्यकला या सर्व कलांद्वारे माणूस आपल्या मनातील भावभावना व्यक्त करतो, आपली कलाकृती व्यक्त करतो. कला त्याग, तपस्या आणि दीर्घ मेहनतीनंतर प्राप्त करता येते. कलेची साधना करणाऱ्यांना सतत प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न चालू ठेवला पाहिजे. सर्व कलाप्रमाणेच गायन ही एक उत्तम व महत्त्वपूर्ण कला आहे. गायनात माणूस योग साधनेत विलीन होतो व आध्यात्मिकतेच्या खोल सागरात बुडून जातो. गायनाद्वारे तो आपल्या मनातील हर्ष, दुःख, राग, द्वेष व इतर भावना व्यक्त करतो. तर कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून चला ऐकूया अष्टपैलू गायिका आशा भोसले व समूहाच्या आवाजातलं ही सुंदर सरस्वती स्तुती. जय शारदे वागीश्वरी.

अंगी ते प्रत्यक्ष परमेश्वराकडून मिळालेला वरदान असून देवदेवतांना एवं मानव जातींना परमतत्व प्राप्त करण्याचा महामंत्र आहे. प्रत्येक सूर मनावर प्रभाव करीत असतो. ताल, सूर, नाद मानवी जीवनाचे अविभाज्य अंग मानले गेले आहे. अवश्य तुमच्या मनोरंजनासाठी या दुपारी मधुर गीत व संगीत घेऊन AM2 रेडिओ मॉरिशसवरून उपस्थित झालो आहोत. आशा आहे हे गाणे तुम्हाला नक्कीच

0: संगीत प्रेमी श्रोत्यानो, आज संगीत दिवस एएम टू रेडिओ मॉरिशस वरून पुनश्च या संगीतमय वातावरणात तुमचे हार्दिक मनाने परत एकदा स्वागत करण्यात येत आहे. रसिको हो गीतात सरस्वती वास करते, तिच्या आशीर्वादाशिवाय गीत स्फुरत नाही. पावन व शुद्ध भाव असल्याशिवाय गाणे गाता येत नाही. आवाजातील माधुर्य, सौंदर्य, प्रतिभा सरस्वती आईचा वरदान समजावा आणि तिची कृपाच समजावी. श्रेष्ठ कवी सौमित्र यांची ही रचना खास तुमच्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. मिलिंद इंगळे यांच्या गोड आवाजातली
1: पहिली आठवण, पहिलं घरट, पहिलं अंगण, पहिली माती, पहिला गंध, पहिल्या मनात पहिलाच बंध, पहिलं आभाळ, पहिलं रान, पहिल्या झोळीत पहिलंच पान, पहिले तळहात, पहिलं प्रेम, पहिल्या सरीचा पहिलाच थेंब, पहिलाच पाऊस, पहिलीच आठवण, पहिल्या घरट्याचं पहिलंच अंगण.

रसिका श्रोत्यांनो, अनेक स्वर मिळून स्वर बनते, तद्वतच जीवन असतं. जीवन अनेक समस्यांचा सामना करूनच समृद्ध बनते, सुरेल बनते, सुदृढ बनते. तर चला या क्षणी ऐकूया आदर्श शिंदे जसराज जोशी यांनी आपल्या मधुर आवाजात व्यक्त केलेले तू तिथी असावे चित्रपटातून.

संगीतप्रेमी श्रोत्यांनो, संगीत मनोरंजनाचे एकमेव साधन आहे. संगीताद्वारे आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. संगीत सरस

सरस्वती मातेकडून मिळालेले वरदान आहे. संगीत निसर्गाचे सौंदर्य आहे. संगीत सरस्वतीकडून मिळालेले वरदान आहे. चला ऐकूया सुप्रसिद्ध गायक सुनू निगम यांनी आपल्या मधाल आवाजासाठी व्यक्त केलेले नवरा माझा नवसाच्या चित्रपटातून घेतलेले हे सुंदर सरगम.

श्रोत्यांनो, आज संगीत दिवस असल्या कारणास्तव आपल्या देशात चोहीकडे संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संगीतमय कार्यक्रम चालू आहे. एम टू रेडिओ मॉरिशस वरून पुनश्च तुमचे मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे आपला संगीतमय वातावरणात. आशा भोसले, रवींद्र साठे व सह गायकांच्या आवाजात ऐकूया

संगीत मनस्थितीत सकारात्मक दिशेचे माध्यम असून आपापसात प्रेमाचे व बंधुत्वाचा संबंध प्रस्थापित करते. तर चला सखी या मधुर गाण्याने चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम. आनंदाच्या धारामध्ये सचैल नाते आहे, माझे मन गाते आहे. चला या पुढील गाण्याचा आस्वाद घेऊ सुनील बांदोडकर यांच्या मधाळा.

आनंदाच्या धारामध्ये सचैल नाहते आहे माझे मन गाते आहे सखी चित्रपटातून घेतलेले हे गीत तुम्हाला नक्कीच आवडले असेल रसिक हो अशी मी आशा करते. तेव्हा या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे नकाश अजीज कस्तुरी वावरे श्रीदेवी व प्रसान यांच्या आवाजात ऐकूया दिल में बजी गिटार.

0: रसिक श्रोत्यानो मैत्री आदर भाव नम्र भाव स्वयं भाव निर्माण करण्याची जादू केवळ आणि केवळ संगीताच्या ठाई असत.
1: इश्काची

रसिक श्रोत्यांनो, संगीत दिवसाच्या संदर्भात आदरणीय गुरुजी सोनाधर्म्यान यांनी लिहिलेली ही कविता तुम्हाला जरूर आवडेल अशी मी आशा करते. तर चला ऐकूया ही सुंदर कविता.

जीवन एक संगीत प्रेमाचे हे गीत, वार्यात संगीत, लाटांत संगीत, हास्यात संगीत, बोलात संगीत। जीवन एक संगीत प्रेमाचे हे गीत, ओठात संगीत, व्योमात संगीत, ओमकारात संगीत, शंखात संगीत। जीवन एक संगीत स्नेहात संगीत, तालात संगीत, स्वरात संगीत। जीवन एक संगीत भजन संगीत, भक्ती हे संगीत, प्रीती हे संगीत। तर ही कविता तालासुरावर गाता येतात, तुम्ही प्रयत्न करून पहा। या सुंदर कवितेनंतर चला ऐकूया सुरसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या सुरेल आवाजातलं बाळकवी ठोंबरे यांची ही रस।

संगीत प्रेमी श्रोत्यानो, संगीत तुमच्या जीवनात सौख्य, आनंद, उत्साह, शांती, प्रेम प्रदान करो या सद्भावनेने आजच्या या कार्यक्रमाची समाप्ती या पुढील गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या आणि आम्हाला त्याची अनुमती द्या. शुभ दिन व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोतनो, शिरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, आज जे रविवार आहे तेव्हा आनंदाने या क्षणी कार्यक्रमाची सुरुवात करूया।

श्रोत्यांनो, आज जागतिक संगीत दिवस आहे. या निमित्ताने तुम्हा सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी ऐकूया एक धमाल गाणं. या गाण्याद्वारे जागतिक संगीत दिवस साजरा करूया.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. अशा अर्थ की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.